वाकई साईं वाकई ॾाढो वी आई पी भलो गानो जेको असां इंजॉय कयो सी बिल्कुल तव्हां सां गॾु मौजूद आहे प्रोग्राम आहे ईश्वर जे नाम मसीह तव्हांजी सदरा तव्हां सां गॾु मौजूद आहे हीअ असां गानो हलायो आहे कारी वॻे वारो ऐं डेडिकेट कंदासीं असांजे प्यारे सोणे भाउ खे।